0: ಪೂಜಾಕ್ಷೇತ್ರೆ ಚ ಪರಸ್ಪರ ಸಂಬಂಧಂ ಅತ್ಯಂತಂ ಸುದೃಢಂ ಕರಿಷ್ಯತಃ.
1: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्जवल उदाहरण है. इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इंफ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है.
0: नवदेहल्याम श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य द्वितीये दीक्षांत समारोहे उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन अद्य मंगलमयं दीक्षांत भाषणं समाचरिष्यति. आकाशवाण्याः वार्ताहरैः सह संभाषणे विश्वविद्यालयस्य कुलपतिः प्रोफेसर मुरली मनोहर पाठकः सहर्षं विज्ञापितवान् यत् अस्मिन् मंगलमये दीक्षांत महोत्सवे 13,500+ छात्र साधकाः सहभागिनः भविष्यन्ति. कुलपतिना संसूचितं यत् शैक्षणिक विद्या साधनायां सर्वाग्रणीभ्यः त्रिभ्यः मेधावी छात्रेभ्यः उपराष्ट्रपति करेभ्यः प्रतिष्ठितं शंकर दयाल शर्मा पदकं अर्पयिष्यते. अस्मिन् भव्य विद्या समारोहे 40+200 छात्राः विद्यावारिधि उपाधिभिः विभूषयिष्यन्ते. संस्कृतवार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते.
2: अनुक्षणम् अद्यतनसूचनाभिः परिपूर्णाः तिष्ठन्तु. एक्स अथ पब्लिक पटलयोः @AIRNewsAlerts इत्यनुगच्छन्तु.
0: तमिलनाडु पुदुचेरी पश्चिम बंगाल राज्येषु 5 विधानसभासनेषु तथा असमस्य नागांव लोकसभासने च अद्य शान्तिपूर्णं मतदानं प्रचलति. निर्वाचनायोगानुसारं मतगणना आगामि शुक्रवासरे सम्पादयिष्यते यस्य फलं तावत् तस्मिन्नेव दिने उद्घोषितं भविष्यति. राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य प्रभृति हिमाचलप्रदेशस्य 3-दिवसीय प्रवासे भविष्यति. यात्रावधौ राष्ट्रपतिः एम्स बिलासपुर संस्थायाः दीक्षांत समारोहे मुख्य अतिथित्वेन प्रशिक्षित चिकित्सकेभ्यः उपाधीन् प्रदास्यति. भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य केरल माहे दक्षिण कर्नाटक तमिलनाडु पुदुचेरी करैकल क्षेत्रेषु अतिवृष्टि परा संजेतना प्रकटिता. विभागेनानेन संसूचितं यत् आगामि दिनद्वये त्रये वा जम्मू कश्मीर लद्दाख हिमाचल पंजाब चंडीगढ़ हरियाणा दिल्ली उत्तराखंड लक्षद्वीप प्रांतेषु विद्युत्पात पुरस्सरं मेघगर्जनं च संभाव्यते. यमन देशस्य मान्यता प्राप्तेन शासनेन हूती विद्रोहिणां विरुद्धं यमन अरुणोदयः ऑपरेशन डाउन ऑफ यमन इति बृहत् सैन्य अभियानं प्रारब्धम्. शासकीय बलैः रक्ताभि तटस्य मुख्य स्थानेषु अग्रगतिः प्राप्ता. अभियानस्यास्य मुख्यमुद्देश्यं हूती नियन्त्रितानां भूभागानां पुनरधिग्रहणम् अस्ति. पञ्चस्पर्धानामस्याः T20 श्रृङ्खलायाः प्रथमं सम्मुखीकरणम् अद्य लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे सायं 7 प्रारप्स्यते. अग्रिमः स्पर्धा तावत् रांची इंदौर हैदराबाद बेंगलुरु नगरेषु समायोजयिष्यन्ते. इति वार्ताः.
3: समय सर्यागि 7 ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು. ಕೆಲವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು.
4: ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರವು ಆಸಕ್ತ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಈ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಿದೆ.
5: ರೇಡಿಯೋ, ನಾಟಕ, ರೂಪಕ, ಧ್ವನಿ ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್, ರಸಪ್ರಶ್ನೆ ಹಾಗೂ ಕಥೆಗಾರಿಕೆ, ಈ 5 ಪ್ರಕಾರಗಳಲ್ಲಿ ಗರಿಷ್ಠ 13 ಎಪಿಸೋಡ್ಗಳ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಅವಕಾಶವಿದೆ.
4: ಆರಂಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಅವಗಾಹನೆಗೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು.
5: ಅದು ಒಪ್ಪಿತವಾದಲ್ಲಿ ಉಳಿದ ಎಪಿಸೋಡ್ಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು.
4: ಈ ಮೊದಲು ಹೇಳಿದ ಎಲ್ಲಾ 5 ಪ್ರಕಾರಗಳ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ಸಂಭಾವನೆ ಇದೆ.
5: ಆಸಕ್ತರು ಈ ಅವಕಾಶದ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಪ್ರಸಾರ ಭಾರತೀಯ ವೆಬ್ಸೈಟ್

0: ಸಿರಿಗಂಧ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಆಧರಿಸಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದುವರೆಗೆ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸಮಯ 8:45. ಹಿಂದಿ ನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ಕೇಳುತ್ತೀರಿ. ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ
1: ನಮಸ್ಕಾರ. ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಮುನೀಶ್ ಶರ್ಮಾ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಸರ್ಕಾರ ನೆ ಬಹು ಆಯಾಮಿ ಯೋಜನಾ ಕೋ ಸುವ್ಯವಸ್ಥಿತ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಏಕೀಕೃತ ಪರಿವಹನ್ ಔರ್ ಲಾಜಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಪ್ರಾಧಿಕರಣ ಕಿ ಸ್ಥಾಪನಾ ಕೋ ಮಂಜೂರಿ ದಿ. ಲಘು ಔರ್ ಮಧ್ಯಮ ಉದ್ಯಮ ವಿಕಾಸ್ ಕೋಶ್ ಕೆ ಲಿಯೆ 10,000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಕಿ ರಾಶಿ ಸ್ವೀಕೃತ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೆ ಇಸೆ ಸೂಕ್ಷ್ಮ, ಲಘು ಔರ್ ಮಧ್ಯಮ ಉದ್ಯಮ ಕೆ ಲಿಯೆ ಬಡಾ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ್ ಬತಾಯಾ. ಮಂತ್ರಿಮಂಡಲ್ ನೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ಕೋ ಸರ್ಕಾರ ಕೆ ಪ್ರಮುಖ ಕೆ ರೂಪ ಮೇ 25 ವರ್ಷ ಕೆ ನಿರಂತರ ನೇತೃತ್ವ ಕೋ ಪೂರಾ ಕರ್ನೆ ಪರ್ ಬಧಾಯಿ ದೇತೆ ಹುಯೆ ಏಕ್ ಪ್ರಸ್ತಾವ ಪಾರಿತ್ ಕಿಯಾ. ರಕ್ಷಾ ಮಂತ್ರಾಲಯ ನೆ ನೌಸೇನಾ ಕೆ ಜಹಾಜೋ ಕೆ ಲಿಯೆ ಬ್ರಹ್ಮೋಸ್ ಫೈರ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಔರ್ ಲಾಂಚರ್ ಕಿ ಖರೀದ್ ಕೆ ಲಿಯೆ 660 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಕೆ ಅನುಬಂಧ ಪರ್ ಹಸ್ತಾಕ್ಷರ್ ಕಿಯೆ. ತಮಿಳುನಾಡು, ಪುದುಚೇರಿ ಔರ್ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಲ್ ಕಿ 5 ವಿಧಾನಸಭಾ ಸೀಟೋ ಔರ್ ಅಸಮ್ ಕಿ ನಾಗಾಂವ್ ಲೋಕಸಭಾ ಸೀಟ್ ಕೆ ಉಪಚುನಾವೋ ಕೆ ಲಿಯೆ ಮತದಾನ ಶಾಂತಿಪೂರ್ವಕ ಸಂಪನ್ನ. ಮತಗಣನಾ ಶುಕ್ರವಾರ ಕೋ. ಬೆಲ್ಜಿಯಂ ಮೇ ಜನ್ಮೆ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಹಾಲ್ಜೆನ್ ಕೋ ಖಗೋಲ್ ಭೌತಿಕಿ ಮೂಲ ಕೆ ಉಚ್ಚ ಊರ್ಜಾ ನ್ಯೂಟ್ರೀನೋ ಕಿ ಖೋಜ್ ಕೆ ಲಿಯೆ 2026 ಕಾ ಭೌತಿಕಿ ಕಾ ನೊಬೆಲ್ ಪುರಸ್ಕಾರ. ಔರ್ ಲಖನೌ ಮೇ ಪಹಲೆ T20 ಕ್ರಿಕೆಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಮೇ ವೆಸ್ಟ್ ಇಂಡೀಸ್ ನೆ ಭಾರತ ಕೋ 172 ರನ್ ಕಾ ಲಕ್ಷ್ಯ ದಿಯಾ. ಔರ್ ಅಬ್ ಸಮಾಚಾರ ವಿಸ್ತಾರ ಸೆ. ಮಂತ್ರಿಮಂಡಲ್ ನೆ ಏಕೀಕೃತ ಪರಿವಹನ್ ಔರ್ ಲಾಜಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಪ್ರಾಧಿಕರಣ ಕೆ ಗಠನ್ ಕೋ ಮಂಜೂರಿ ದೇ ದಿ ಹೈ. ನೈ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಮಂತ್ರಿಮಂಡಲ್ ಕಿ ಬೈಠಕ್ ಕೆ ಬಾದ್ ಸೂಚನಾ ಔರ್ ಪ್ರಸಾರಣ ಮಂತ್ರಿ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ನೆ ಕಹಾ ಕಿ ಇಸ್ಸೆ ಪರಿವಹನ್ ಔರ್ ಲಾಜಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಅನುಸಂಧಾನ, ಯೋಜನಾ, ಮೂಲ್ಯಾಂಕನ್, ನಿಗರಾನಿ ಔರ್ ಪ್ರಭಾವ ಆಕಲನ್ ಕೋ ಮಜಬೂತಿ ಮಿಲೇಗಿ. ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ್ ನೆ ಕಹಾ ಕಿ ಯೇ ದೇಶ್ ಮೇ ಏಕೀಕೃತ ಪರಿವಹನ್ ಔರ್ ಲಾಜಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಯೋಜನಾ ಕೆ ಲಿಯೆ ಶೀರ್ಷ ಸಂಸ್ಥಾ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಕಾರ್ಯ ಕರೇಗಾ.
2: देश में जिस तरह से जीडीपी बढ़ रही है 7%, 8% के बीच में, लॉजिस्टिक्स की रिक्वायरमेंट लगातार बढ़ रही है. देश में बहुत सारे हाईवे बन रहे हैं, रेलवे लाइंस बन रही है, वाटरवे बने, पोर्ट्स नए बन रहे हैं, एयरपोर्ट्स नए बन रहे हैं. इन सब का एक यूनिफाइड तरह से प्लानिंग हो उसके लिए पीएम गतिशक्ति पोर्टल प्रधानमंत्री जी ने कुछ वर्षों पहले लागू किया था. अब भविष्य की जरूरतों को देखते हुए जो प्लानिंग बनानी हो उस सबको स्टडी करने के लिए एक इंटीग्रेटेड ट्रांसपोर्ट एंड लॉजिस्टिक्स अथॉरिटी का निर्माण किया जाएगा.
1: श्री वैष्णव ने बताया कि मंत्रिमंडल ने छोटे और मझौले उद्यमों में पूंजी निवेश के लिए 10,000 करोड़ रुपए के लघु और मध्यम उद्यम विकास कोष की स्थापना को भी मंजूरी दी है.
2: कई देश ऐसे हैं जिसमें एमएसएमई बहुत स्ट्रांग है. उन एग्जांपल्स को स्टडी करने के बाद में एमएसएमई मंत्रालय और वित्त मंत्रालय के सहयोग से यह आज फैसला लिया गया. इसमें 10,000 करोड़ रुपीस का एमएसएमई ग्रोथ फंड क्रिएट किया जाएगा. ये ग्रोथ फंड एमएसएमई और फाइनेंस मिनिस्ट्री के सहयोग से चलेगा.
1: मंत्रिमंडल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को सरकार के प्रमुख के रूप में 25 वर्ष पूरा करने पर बधाई देते हुए एक प्रस्ताव पारित किया है. श्री मोदी कल सरकार के प्रमुख के रूप में 25 साल पूरे करेंगे. श्री वैष्णव ने कहा कि प्रधानमंत्री मोदी ने एक ऐसा इतिहास बनाया है जिसकी मिसाल किसी भी लोकतांत्रिक देश में बहुत कम देखने को मिलती है.
2: ये जो निरंतर सेवा देश की है इसके लिए कैबिनेट ने अभिनंदन किया माननीय प्रधानमंत्री जी का और एक प्रस्ताव पारित किया. जिस तरह से गुजरात में माननीय प्रधानमंत्री जी ने अपने कार्यक्रमों के माध्यम से, नीतियों के माध्यम से कई ऐसे परिवर्तन किए जिसके लिए दुनिया भर में माननीय प्रधानमंत्री जी को जो काम उन्होंने किए वो सारे काम आगे जाके देश के लिए एक बड़ी टेम्पलेट बने. तो गुजरात मॉडल को दुनिया भर में पहचाना गया, सराहा गया और भारत भर में उसकी इम्प्लीमेंटेशन हुई.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि मंत्रिमंडल का फैसला सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम क्षेत्र के लिए एक बड़ा प्रोत्साहन है और भारतीय उद्योग जगत की अगली पीढ़ी को तैयार करने की दिशा में महत्वपूर्ण कदम है.